माता तरत महत दिवस रात दोए दाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे तरम हदू।

0: ಕಪ್ಪಡು ಕೂಡರು ಅಪಾರ ಕುಡ್ಮಿಯ ಕೂಡ ಬಿಬಿ ಕಪೋಯ ಕಾರ ಕೂಡ ಕುಡನೆ ಹೋ ಲಗಾ ವಿಸರ್ಯಾ ಕರತಾರ ಕಿಸ ನಾಲ ಕೀಚೇ ದೋಸ್ತಿ ಸಬ ಜಗ ಚಲಣ ಹಾರ ಕೂಡ ಮಿಠಾ ಕೂಡ ಮಾಖಿಯೋ ಕೂಡ ಡೋಬೇ ಪೂರ ನಾನಕ ವಖಾಣೇ ಬೇನತಿ
1: सच ता पर जानिए जा हृदय सच्चा होए कूड़ की मल उतरे तन करे हच्छा तोए सच ता पर जानिए जा सच तरे प्यार नाओ सुन मन रहसिए ता पाए मोख द्वार सच ता पर जानिए जा जुगत जाने जियो तरत काया साध के विच दे करता बियो सच ता पर जानिए जा सिख सच्ची ले दया जाने जी की किछ पुन दान करे सच ता पर जानिए जा आत्म तीर्थ करे निवास सतगुरु नो पुछ के बैरह करे निवास सच सबना होए दारू पाप कड़े तोए